हृदयो नमस्कार. FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 21 आषाढ शके 1948, अर्थातच 12 जुलै 2026. रसिक हो, या प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रसारणाला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेला राग गुजरी तोडी आपण ऐकत होतो. सकाळचे 6 वाजलेत. मनाच्या गाभाऱ्यात भक्तीचा तरंग, भक्तीधारा.

श्रोते हो भयमुक्ती मंत्राने आपण आजच्या भक्तिधारा कार्यक्रमाला सुरुवात केली. यानंतर आपण ऐकणार आहोत साधना सरगम यांच्या स्वरात आशिष विळेकर यांचं भक्तिगीत गणरायाला वंदन करणारं.

श्रोतेहो, जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. रसिको, जेव्हा परिस्थिती माणसावर एखादी ओढवते आणि माणूस हेल्पलेस होतो, तेव्हा आपण मनापासून धावा करतो तो परमेश्वराचा. त्याला म्हणतो की दिनांचा कैवारी आहेस, माझंही दुःख हरण कर.

सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरातलं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. यानंतर आपण ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं भक्तिगीत.

परमेश्वर चराचरात व्यापलेला आहे हे सांगणारं तुका आकाशाय एवढा हे भक्तिगीत आपण ऐकलं. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकोबारायांची ही रचना होती. संगीत होतं राम मराठे यांचं. भक्तिधारा कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. यानंतर आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांची भक्तिरचना. संगीत हेमंत कुमार यांचं.

श्रोतहो आणि रामदास कामत यांच्या स्वरातला हा भक्तिगीत आपण ऐकलं आणि आता वेळ झाली आहे ती भक्तिधारा कार्यक्रमाच्या सांगतेची देशवंदनेची. ऐकूया समूह स्वरातली ही देशवंदना.

0: हृदयो ही होती भक्तिधारा. आपण ऐकली तर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
1: जनमानसात विहरणारी लोकप्रिय वाणी नाशिक आकाशवाणी.
0: आम्ही आपल्याशी आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजचं हे प्रसारण तुमच्यापर्यंत सुस्पष्टरित्या पोहोचवण्यासाठी नियंत्रण कक्षात आहेत प्रशांत पाठक आणि रुपेश पाटील. तर प्रसारण कक्षातून आपल्याशी संवाद साधते आहे मी, स्वाती साकरे. या रूपरेषेनंतर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. यात कवितेतला पाऊस ही मालिका आपण ऐकतो आहोत. आज ऐकूया या मालिकेतला 7वा भाग. संवादक माधुरी माटे, सादर करते कृष्ण शिंदे. सकाळी 6:40 स्वरूप कृषीवाणी हा कार्यक्रम. याचा विषय आहे फळ पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्व. याचा पूर्वार्ध आज आपण ऐकणार आहोत. संवादक आरती शिरवाडकर, सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 7:15 आडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी हा कार्यक्रम. संवादक स्वाती साकरे. 6:50 परिसर या कार्यक्रमात आणि नद्या पुन्हा वाहत्या झाल्या. या मालिकेचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत. संवादक भावेश ब्राह्मणकर. 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा हा कार्यक्रम. यात जैव तंत्रज्ञान या मालिकेचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन

वैशाली देशपांडे यांचं. सकाळी 7 वाजता आनंद घेऊया एका हिंदी चित्रपट गीताचा. सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 7:45 सुमती पवार गीतगंगा हा प्रायोजित कार्यक्रम, तर 7:50 पीएनजी अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम. 8:15 गीतधारा, 8:30 म्युझिकल मॉर्निंग, 8:40 पायीवारी पंढरीची हा कार्यक्रम, संत तुकाराम महाराज यांच्या लोणी काळभोर ते यवत पालखी सोहळा, सोहळ्याचं थेट वर्णन आपण ऐकू शकणार आहोत निर्मिती पुणे केंद्राची. तर हा कार्यक्रम आम्ही मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 9 ते 10 विविध भारतीचं सहक्षेपण, सकाळी 10 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे, आणि त्यानंतर गीतभारती हा मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम. 10:30 आपली आवड हा कार्यक्रम. सकाळी 11:00 5:00 विविध भारतीचं सहक्षेपण, दरम्यान दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीवरून, संध्याकाळी 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीवरून, रात्री 8 ते 11 विविध भारतीचं सहक्षेपण. याबरोबरच सगळे राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. ही होती आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. वेळ झाली ती ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रमाची.

दरवर्षीच्या पावसाळ्यात पेपरात आणि मराठी चॅनलवर दिसणारी बातमी. हेडिंग ठरलेलं, मुंबईची तुंबई झाली. असंच मिठी नदीसाठी पण ठरलेलं शीर्षक. कधीकधी गंमत म्हणून असंही वाटतं की आदल्या वर्षीच्या बातम्या ताडून पाहाव्यात, त्या तशाच असतील का? पाण्यात बुडालेले रेल्वे ट्रॅक, माणसांची गर्दी आणि पूर्ववत सगळे सुरू झाले. मुंबईचा माणूस कसा सामोरा जातो पावसाला, वगैरे वगैरे. नेहमी तिसरा कॅमेरा लावून परिस्थिती बघायची, काहीच अर्थ नाही त्याला. कवीला कसा वाटतो मुंबईचा पाऊस, त्याची थेट कविता. कवी श्रीधर तिळवे. मान्सून जीवघेणा म्हणून फेमस असलेला अजून जीव घेण्यास येत का नाही? मान्सून जीवघेणा म्हणून फेमस असलेला अजून जीव घेण्यास येत का नाही? कुणीच वाट पाहत नाही पावसाची. आयांना पावसाळा वाटतो मुलांना शाळेत अटक करणारा पोलीस. आयांना पावसाळा वाटतो मुलांना शाळेत अटक करणारा पोलीस, बापांना लोकलमध्ये कैद ठोठावणारा न्यायाधीश. पावसाळा ही एक दुर्घटना आहे या शहरात. पावसाळा ही एक दुर्घटना आहे या शहरात, जी प्रत्येकाला आपण घरात पोचल्यावर घडावी असं वाटतं. पावसाळा निखळ पाहण्याचे दिवस संपले गावातच. या शहरात आल्यापासून हवामान खातं शिकवतं आहे ढगांचे शास्त्र. आणि ढग कवितेसारखे येत आहेत समीक्षेचा डोळा चुकवून थेट माझ्या डोळ्यात. प्रत्येक जण श्वास रोखून तहानेत उभा इथे. एका काळ्या ढगाची पालखी सरकतीये वाऱ्यातून हळूच. पाऊस येईल, पाऊस येईल, पाऊस येईल. आकाशात संदिग्ध ढग जे पावसाची फुलप्रूफ गॅरंटी देतच नाही आहेत. थेंब थेंब थेंब थेंब पावसाळ्याची पहिली धार, पहिल्या धारेचा पावसाळा. पावसाळ्याची पहिली धार, पहिल्या धारेचा पावसाळा. पावसाळा जो माणसाबाबत निरक्षर आहे, जो माणसाबाबत निरक्षर आहे. माझ्यातला माणूस न वाचता माझ्यातल्या माणसावर कोसळतोय असाच. मान्सून जीव घेणा म्हणून फेमस असलेला अजून जीव घेण्यास येत का नाही? पावसाला कळतच नाहीये माणूस असं मत नोंदवून झालं. पण एक असंही मत आहे की त्याला कळतंय तरी सुद्धा मुद्दामच तो असं वेगळं वागतोय. तो माणसाचं बेमालूम रूप धारण करून राहिला.

0: आहे. ऐकूया नीला सत्यनारायण यांच्या कवितेत त्या काय म्हणतात. येतो म्हणाला आणि आलाच नाही पाऊस, येतो म्हणाला आणि आलाच नाही पाऊस, अचानक कधीतरी डोळ्यात भरला पाऊस. अचानक कधीतरी डोळ्यात भरला पाऊस, मग नुसतंच धुकं धुकं धुकं झालं. मग नुसतंच धुकं धुकं धुकं झालं, पत्रातलं अक्षर पुसून गेलं. पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, म्हणाला खरा माणूस, पण पैसाच झाला मोठा आणि खोटाच आला पाऊस. पैसाच झाला मोठा आणि खोटाच आला पाऊस, येतो म्हणाला आणि आलाच नाही पाऊस.
1: हो, ऐसी अक्षर रसिके कार्यक्रमात आपण कवितेतला पाऊस या मालिकेचा सातवा भाग आज आपण ऐकला. संवादक होत्या माधुरी माटे, सादर करते होते कृष्णा शिंदे. सकाळचे 6:40 झालेत. वेळ झाली ती स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमाची.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. तीच साथ तोच विश्वास.
1: मंडळी नमस्कार. स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात फळ पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्व या माहितीचा पूर्वार्ध आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत आरती शिरवाडकर, सादर करते कृष्णा शिंदे.
3: मंडळी नमस्कार. कृषीवाणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. फळपिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचं अत्यंत महत्त्व असतं, त्याविषयीच आज आपण जाणून घेऊयात आजच्या कृषीवाणीमध्ये. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फळपिकांवरती अनिष्ट असा परिणाम दिसून येतो, याचा थेट परिणाम जो आहे फळपिकांच्या उत्पादनावर होत असतो. त्यासाठी कमतरतेची लक्षणं ओळखून आवश्यक ती सूक्ष्म अन्नद्रव्य प्रमाणशीर आपल्या फळबागेला देणं हे गरजेचं असतं. पिकांची अपेक्षित वाढ, उत्पादन आणि पोषणासाठी अन्नद्रव्याचा प्रमाणशीर वापर अत्यंत आवश्यक आहे. 17 पोषक द्रव्यांपैकी 14 अन्नद्रव्याचा वापर जमिनीमधून होतो केला जातो. जमिनीतलं नत्र, स्फुरद, पलाश ही मुख्य अन्नद्रव्य पिकांच्या वाढीसाठी महत्वाची ठरतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्य आहेत. तर लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, मॉलिब्लेडनम, निकेल आणि क्लोरीन ही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. अत्यंत अल्प प्रमाणामध्ये याची आवश्यकता फळांना भासते. सातत्यानं जास्त उत्पादन देणारी पीक पद्धती आणि रासायनिक खतांचा अतिवापर यामुळे मातीमध्ये अन्नद्रव्य पुनर्भरण योग्य प्रमाणात होत नाही. त्यामुळे नत्र, स्फुरद, पलाश या मुख्य अन्नद्रव्यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता फळपिकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फळझाडांमध्ये विविध प्रकारच्या विकृती आपल्याला दिसून येतात. त्यामुळे फळांची गुणवत्ता, पौष्टिकता, उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. आपल्याकडे लिंबू, डाळिंब, द्राक्ष, आंबा, पेरू, केळी, पपई यासारख्या पिकांमध्ये जस्त, लोह, बोरॉन आणि मंगल या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जास्त दिसून येते. त्यामुळे या फळपिकात योग्य आणि संतुलित प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं असतं. माती परीक्षण करून जमिनीतली अन्नद्रव्याची कमतरता ओळखता येते. माती परीक्षण न केल्यास झाडांच्या पानांवरून कमतरतेची लक्षणं आपल्याला ओळखता येतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंक, ज्याला आपण जस्त म्हणतो, हेही महत्वाचं आहे. याचं महत्व आता आपण जाणून घेऊयात. लिंबूवर्गीय फळं आंबा, डाळिंब, पेरू, पपई, द्राक्ष यामध्ये महत्वाचं आहे जस्त. मॅग्नेशियमचे प्रमाण वाढल्यामुळे जस्ताचं प्रमाण कमी होतं. स्फुरदाच्या जास्त वापरामुळे जस्ताची कमतरता निर्माण होते. मग या कमतरतेची लक्षणं काय आहेत? तर फांद्यांची किंवा शेंड्यांची वाढ मर्यादित होऊन पर्णगुच्छ तयार होतो. पानांचा आकार लहान आणि निमुळता होतो. लिंबूवर्गीय फळपिकात फळगळ होते. जुन्या पानांच्या मध्यशीर आणि इतर शिरांजवळ भाग हिरवा राहतो, तर इतर भाग तपकिरी टिपके पडून शेवटी पानं जी आहेत ती पिवळी पडतात. पानगळ होते. फळांचा आकार लहान होतो. साल पातळ होते. यावरती उपाय म्हणजे

म्हणजे झिंक सल्फेट 40 ग्रॅम किंवा चिलेटेड झिंक 20 ग्रॅम यापैकी कुठलाही एक, यात अधिक चुना 30 ते 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या अंतरानं 2 फवारण्या त्याच्या द्याव्यात. किंवा मग माती परीक्षणाच्या अहवालानुसार झिंक सल्फेट 2 ते 8 किलो प्रति एकर याप्रमाणे 3 वर्षातून 1 वेळा जमिनीद्वारे त्याला द्यावं. बरे तर मंडळी, उद्याच्या भागामध्ये आपण जाणून घेऊयात मंगल अर्थात मॅग्नीज, तांबे, बोरॉन याचं महत्व आणि कमतरतेची लक्षणं, त्यावरती उपाय याविषयीची माहिती. तेव्हा आजच्या कृषीवाणीमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा आपली भेट आहेच, तोपर्यंत आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार. मंडळी, फळ पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्व या माहितीचा पूर्वार्ध आपण ऐकला. संवादक होत्या आरती शिरवाडकर, सादर करते कृष्णा शिंदे. बयतर मंडळी, आता स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमापुरता आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: श्रोतेहो, स्वरूप कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. आणि आता वेळ झाली आहे ती आडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमाची. आडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: आडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

श्रोतो नमस्कार नमस्कार नमस्कार. अडवतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मी स्वाती मनपूर्वक स्वागत करते. श्रोता हो, आपलं जीवन आनंदी असावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं, पण त्यासाठी आपला दृष्टिकोनसुद्धा आनंदी सकारात्मकच असावा हे पण खूप महत्त्वाचं आहे. एका गावात दोन माणसं एकाच वेळी नवीन राहायला आले होते, बरं का. दोघंही पूर्णपणे अनोळखी होते. पहिला माणूस गावाच्या वेशीवर आला आणि त्याने तिथे बसलेल्या आजोबांना विचारलं की आजोबा, या गावातली माणसं कशी येतो, मला इथे राहायचं आहे आता आजपासून. आजोबांनी त्याला उलटा प्रश्न विचारला, बाळा तू ज्या गावातून आलास तिथली माणसं कशी होती. तो माणूस रागाने म्हणाला, अहो काही विचारू नका, तिथली माणसं अतिशय कपटी भांडखोर स्वार्थी अशीच होती, आणि म्हणून तर मी ते गाव सोडलं ना, आता इथे राहतो सरळ. आजोबा शांतपणे म्हणाले, दुर्दैवाने तुला या गावातही तशीच माणसं भेटतील बाबा, इथे सगळी कपटी स्वार्थी अशीच माणसं राहतात. तो माणूस वैतागला, म्हणाला, खरं की काय, जाऊ द्या मग मी याही गावात नाही राहत, आणि असं म्हणून तो दुसरीकडे निघून गेला. थोड्या वेळाने दुसरा एक माणूस आला, त्यानेही तोच प्रश्न आजोबांना विचारला की आजोबा या गावातली माणसं कशी आहेत. तो आजोबांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला की अरे बाबा तू जिथून आलास तिथली माणसं कशी होती. तो माणूस एकदम आनंदी आनंदाने म्हणाला, आजोबा तिथली माणसं इतकी प्रेमळ होती ना, सगळे एकमेकांना मदत करणारे, अगदी साधे होते, मला त्यांची खरं म्हणजे खूप आठवण येते, पण आता काय करणार, आता या गावात राहावं लागणार आहे मला. आजोबा हसले आणि म्हणाले, अरे वा बाळा, मग तू काळजीच करू नकोस, या गावात सुद्धा तुला सगळी माणसं प्रेमळ आणि मदत करणारीच भेटतील. श्रोतो आता हे असं कसं घडलं बरं, तर जग कसं आहे हे जगावर अवलंबून नसतं, तर ते आपण जगाकडे कोणत्या नजरेने बघतो ना त्यावर अवलंबून असतं. जर आपण चांगलं असलो तर जगसुद्धा चांगलं दिसतं, आणि आपण जर मनात कडू आठवणी ठेवल्या किंवा लोकांशी वागताना प्रिज्युडाईज माइंडने वागलं तर आपल्याकडे आपल्याला सगळीकडे लोक कडूच भेटतात, वाईटच भेटतात, आणि आपल्याला सगळे वाईटच दिसतात. श्रोते हो, मला काय वाटतं, लोकांशी आपण चांगलं वागण्याचा संकल्प करूनच लोकांना भेटायला हवं. तसंच आपला दिवस आज आनंदातच जगायचा आहे, आज आनंदाने जगायचा आहे, माझं जीवन आनंदी

आहे या मनातल्या चांगल्या भावनेने आपण जगायला सुरुवात केली तर मला असं वाटतं आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदीच असेल. पटतंय ना? जगूया आनंदी.

0: कमाल आहे. सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
1: कारण अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
0: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन,
1: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
0: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: श्रोते हो, अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. आणि आता वेळ झाली ती परिसर कार्यक्रमाची. यात आणि नद्या पुन्हा वाहू लागल्या या मालिकेचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत. संवादक भावेश ब्राह्मणकर.
3: नमस्कार श्रोते हो, नाशिक आकाशवाणीच्या परिसर या कार्यक्रमात आणि नद्या पुन्हा वाहत्या झाल्या या मालिकेत मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नदी म्हणजे केवळ वाहणारे पाणी नव्हे, तर ती संस्कृती, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि मानवी जीवनाचा आधार असते. परंतु आज आपल्या देशातील आणि राज्यातील अनेक नद्या प्रदूषण, अतिक्रमण आणि दुर्लक्षामुळे गंभीर संकटात सापडल्या आहेत. पुण्यातील मुळामुठा, नाशिकची गोदावरी, मुंबईची मिठी किंवा नागपूरची नाग नदी यासारख्या अनेक नद्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. राज्यातील नद्यांमध्ये जाणाऱ्या सांडपाण्यापैकी सुमारे निम्म्याहून अधिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. वाढते शहरीकरण, औद्योगिकरण आणि लोकसंख्येचा ताण यामुळे नद्यांचे नैसर्गिक स्वरूप बदलत आहे. परंतु या चिंताजनक परिस्थितीतही जगभरात नदी पुनरुज्जीवनाची अनेक प्रेरणादायी उदाहरणे आपल्याला समोर आहेत. म्हणूनच या विशेष मालिकेत नद्यांना पुन्हा खळाळत्या करणाऱ्या सकारात्मक आणि संघर्षमय प्रयत्नांची माहिती आपण घेणार आहोत. दक्षिण कोरियातील सिओल शहरातून वाहणारी चेओंगे नदी हे त्यातील सर्वात प्रसिद्ध उदाहरण मानले जाते. काही दशकांपूर्वी ही नदी काँक्रीटच्या रस्त्याखाली गाडली गेली होती. परिसर प्रदूषित आणि वाहतूक कोंडीने ग्रासलेला होता. मात्र 2005 नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. नदीवरील रस्ता हटविण्यात आला, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पुनर्स्थापित करण्यात आला आणि नदीकाठ हिरवागार करण्यात आला. आज ही नदी सोल शहराचे प्रमुख आकर्षण असून परिसरातील तापमान कमी होण्यास आणि तेथील जैवविविधता वाढण्यास मदत होत आहे. ब्रिटनमधील थेम्स नदीची कहाणीही तितकीच प्रेरणादायी आहे. 19व्या शतकात ही नदी इतकी प्रदूषित झाली की तिला जैविकदृष्ट्या मृत घोषित करण्यात आले होते. मात्र कठोर कायदे, आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि नागरिकांच्या सहभागामुळे थेम्स नदी पुन्हा जिवंत झाली. आज या नदीत शेकडो प्रकारचे मासे, पक्षी आणि इतर जलचर आढळतात. भारतामध्येही अनेक यशस्वी प्रयोग झाले आहेत. राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यातील आयाड नदी काही वर्षांपूर्वी प्रदूषण आणि अतिक्रमणामुळे अस्तित्वासाठी झुंज देत होती. स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नदीपात्र स्वच्छ करण्यात आले.

0: सांडपाणी व्यवस्थापन सुधारले आणि नदीचे पुनरुज्जीवन करण्यात यश आले. उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील नून नदीची कहाणी तर लोकसहभागाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अनेक किलोमीटरपर्यंत कोरडी पडलेली ही नदी ग्रामस्थांच्या श्रमदानातून पुन्हा वाहू लागली. नदीपात्रातील गाळ काढणे, अतिक्रमणे हटवणे आणि जलसंधारणाची कामे यामुळे नदीला नवजीवन मिळाले. मध्य भारतातील चंबळ खोऱ्यातील शेरनी नदीचे पुनरुज्जीवनही उल्लेखनीय आहे. स्थानिक समाज, प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी यांच्या संयुक्त प्रयत्नातून नदीचे नैसर्गिक स्वरूप पुनर्निर्माण करण्यात आले. त्यामुळे भूजल पातळी वाढली आणि वन्यजीवांनाही लाभ झाला. महाराष्ट्रातील नदी पुनरुज्जीवनाचे यशस्वी उदाहरण पाहायला मिळते. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीची उपनदी असलेल्या अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आले. नदीतील गाळ काढणे, पाणी अडविण्याच्या उपाययोजना, वृक्षारोपण आणि जलसंधारण यामुळे नदी पुन्हा प्रवाही झाली. परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढली आणि शेतीला मोठा फायदा झाला. श्रोते हो, या उदाहरणातून एक गोष्ट स्पष्ट होते. नदी पुनरुज्जीवन हे केवळ सरकारी योजनांचे काम नाही, त्यासाठी नागरिक, प्रशासन, उद्योग आणि पर्यावरण तज्ज्ञ यांचा सहभाग आवश्यक असतो. सांडपाणी प्रक्रिया, अतिक्रमणमुक्त नदीपात्र, वृक्षसंवर्धन आणि लोकजागृती या चार गोष्टींवर भर दिल्यास अनेक नद्या पुनर्जिवंत होऊ शकतात. नद्या वाचल्या तरच भविष्यातील पाणी सुरक्षित राहील, कारण नदी ही केवळ जलस्रोत नसून आपल्या जीवनाची जीवनरेखा आहे. याच संदेशासह आजच्या परिसर कार्यक्रमात इथेच थांबूया. तेव्हा मी भावेश ब्राह्मणकर आपली रजा घेतो. नमस्कार.
1: श्रोतो, हो, परिसर कार्यक्रमात आणि नद्या पुन्हा वाहत्या झाल्या या मालिकेचा पहिला भाग आपण ऐकला. संवादक होते भावेश ब्राह्मणकर, सादर करते कृष्णा शिंदे.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: हाते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर, सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
1: श्रोतो हो, आणि आता वेळ झाली ती वडनेर सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमाची. जैव तंत्रज्ञान या मालिकेचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत. लेखन आणि संवादक वैशाली देशपांडे. तत्पूर्वी हा एक संदेश तुमच्यासाठी.
5: एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड, नाशिक.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड, नाशिक.
7: विज्ञान ज्योत हाती, विज्ञान जीवनात, जय जवान, जय किसान, जय विज्ञान.
8: श्रोते हो, नमस्कार. मी वैशाली देशपांडे विज्ञान कट्ट्यावर आपले मनापासून स्वागत करते. जैवतंत्रज्ञान हे शास्त्र अचानक शोध लागलेलं नाहीये. यातील तंत्रज्ञान हे अनेक शतकं आधी उदयास आलेलं आहे. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र यांची सखोल प्रगती झाली. त्यात अनेक नवीन नवीन संशोधन झालं, शोध लागले आणि त्यातील परस्पर संबंध याची जाणीव मानवास झाली. या तीनही शास्त्रातील संशोधनामुळे मानवाचे आरोग्य, आधुनिक राहणीमान, शहरीकरण आणि अनेक प्रकारची औद्योगिक प्रगती साध्य झाली. या तीनही शास्त्रातील परस्पर संबंधामुळे जीवशास्त्रात खूप मोठं स्थित्यंतर घडून आलं. अनेक तंत्रज्ञान विकसित झालं, आधुनिक उपकरणं विकसित झाली, त्यामुळे अवघड ऑपरेशन सहज पार पडू लागली. अनेक बाळांचा आणि त्यांच्या मातांचा जीव वाचू लागला. अपघातात गमावलेला हात, पाय किंवा इतर अवयव यांना पर्यायी अवयव उपलब्ध होणे सहज शक्य झाले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व सुखसोयींमुळे जे मानवाचे सरासरी आयुष्य वाढलं, जी लोकसंख्या वाढली, त्या लोकसंख्येला पुरेल इतकं अन्न

0: अन्नधान्य पिकवणं, ते साठवणं आणि योग्य ठिकाणी प्रक्रिया करून पोहोचवणं सहज शक्य होऊ लागलं. 20व्या शतकात आधुनिक जैवतंत्रज्ञानाचा खरा विकास घडला तो जनुक आणि गुणसूत्रांच्या शोधामुळे. गुणसूत्रांचा आपल्यावर असणारा प्रभाव हा अत्यंत महत्वाचा असतो. मानवाच्या शरीरातील सर्व पेशींमधल्या केंद्रकात गुणसूत्र असतात आणि त्यांच्या रचनेनुसार त्यावर असणाऱ्या जनुकांमुळे आपलं असं स्वतंत्र अस्तित्व असतं. आपल्या शरीरात होणाऱ्या प्रत्येक क्रियेस, जसे अन्न, पचन, रोगप्रतिकारक शक्ती, रक्तातील शर्करा नियंत्रण शक्ती, प्रौढ वयात होणारे काही आजार जसे हाय BP, थायरॉइडचा आजार, काही प्रकारचे कर्करोग, डायबेटीस वगैरे, सर्व काही आपल्या जनुक रचनेवर अवलंबून असतात. या शास्त्राला जेनेटिक्स असे म्हणतात. जैवतंत्रज्ञानाने या शास्त्राची मदत घेऊन यातले पुढचे पाऊल उचलले आणि ते म्हणजे मानवाच्या शरीरातील जनुक काढून ते जीवाणूंच्या शरीरात टाकायचे आणि त्या जीवाणूला संवर्धन करून त्याच्याकडून आपल्याला हवं असलेलं जीवरसायन निर्माण करून घ्यायचं. उदाहरणच द्यायचं तर मानवाला होणारा डायबिटीस हा आजार इन्सुलिन या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे होतो. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण अनियंत्रित होतं आणि ती व्यक्ती सतत आजारी राहते. तर हा इन्सुलिन तयार करणारा जनुक मानवाच्या पेशीतून काढून तो जीवाणूच्या शरीरात टाकला जातो आणि त्या जीवाणूंना संवर्धित करून त्यांच्यापासून इन्सुलिनची निर्मिती करता येते. आज जगभरातील कितीतरी हजार लोक हे इन्सुलिन वापरतात. या सर्व तंत्रज्ञानाला रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी असं म्हणतात. या शास्त्राच्या प्रगतीमुळे मानवाच्या आणि इतर प्राणी वनस्पतीच्या आयुष्यमानात खूप महत्वाची उत्क्रांती घडून आलेली आहे. या जेनेटिक इंजिनिअरिंग तंत्रज्ञानामुळे बऱ्याच नवीन प्रकारच्या वनस्पतीचं उत्पादन करता येतं, तेही कमी कालावधीत, कमी जागेत आणि ऋतूंवर अवलंबून न राहता. आपण सर्वांनी याचे उदाहरण BT कॉटन म्हणून नाव ऐकलंच असेल. त्या कपाशीच्या बियाणांमध्ये एका जीवाणूचे काही जनुक टाकली आहेत, ज्यामुळे त्या कपाशीच्या झाडात स्वनिर्मित रोगप्रतिकारक तसेच कीटकनाशक प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे. याच कारणाने त्या कापसावर पूर्वीसारखी कीड पडत नाही आणि उत्पादन खूप प्रमाणात वाढतं. आणि त्या कापसाच्या झाडाचा पर्यावरणावर काहीही हानिकारक परिणामही होत नाही. तसेच त्यावर रासायनिक औषधे फवारणी न करावी लागल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही वाचतो आणि पर्यावरणाचं नुकसानही टळतं. असे हे पर्यावरणपूरक आणि संवर्धक आधुनिक जैवतंत्रज्ञान मानवास अजून कसे उपयुक्त आहे हे आपण पुढील भागात पाहूयात. तोपर्यंत निरोप द्या. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते

0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: श्रोते हो, वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.
3: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
4: तुम्हाला माहितीये का, ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांची मनपसंत प्रीमियम ज्वेलरी डिझाईन करून मनमोहक आकर्षक अशी कस्टमाइज्ड ज्वेलरी बनवून देणारे ज्वेलर्स म्हणजे
5: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी उंटवाडी नाशिक.
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: श्रोतेहो, संगम या चित्रपटातलं गीत आपण ऐकणार आहोत. आज राजेंद्र कुमार यांचा स्मृती दिवस आहे. संगम या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत, संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आम्ही मुंबई अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत.

0: सात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाले आहेत. थोड्याच वयात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते.
3: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
2: ग्रीष्माची

0: ती नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार टाकी तपावले चाले रम्य दुपार टाकी तपावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: झुले बाई झुला माझा झुले बाई झुला झुले बाई झुला माझा.
3: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
4: आकाशवाणी पुणे. प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात हिरवा झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक देखील त्यांनी केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज असलेली वाहतूक व्यवस्था उभारण्याकरिता ब्रिक्स देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूरमध्ये केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित 3रा ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत उद्घाटनपर भाषण करताना ते बोलत होते. ब्रिक्स समूहाची ताकद, नाविन्यपूर्णता, भागीदारी आणि सामायिक जबाबदारीच्या माध्यमातून जागतिक गतिशीलतेचं भविष्य घडवण्याची एक अद्वितीय संधी उपलब्ध करून देते असंही ते म्हणाले. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील वाहतूक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेनं ही बैठक एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी काल दिवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचली तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल लोणी काळभोर इथं होता. आज तुकाराम महाराजांची पालखी पुढे यवतकडे मार्गस्थ होईल. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं अहिल्यानगर इथं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी 2 दिवस अहिल्यानगर इथं मुक्काम करून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात

0: येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आज सकाळी 11 वाजता उरुळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयी माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसंच महिला आणि बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, महिलांसाठी उपलब्ध विविध मदत वाहिनी क्रमांक आणि महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती प्रचार प्रसिद्धी या उपक्रमातून करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरेसरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं लांबणीवर पडली आहेत. शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: चंद्रपूर जिल्ह्यात विशेषतः धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इतर पिकाच्या तुलनेत धान पिकांना पाण्याची अधिक गरज असते. 23 जूनला जिल्ह्यात मान्सून दाखल झाला, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला 3 दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. जून महिन्यात 106 मिलीमीटर पाऊस तर जुलै महिन्यात 49.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अपुऱ्या पावसामुळे पेरणीचे कामे लांबणीवर पडल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही अधिकचा पाऊस नसल्यामुळे कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बेले, चंद्रपूर.
0: राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयानं 7 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ऊस वगळता राज्यातील सरासरी 1,44,36,000 हेक्टर क्षेत्रापैकी 45% म्हणजेच 65,11,872 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे, तर ऊसासह 42% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे विभागात 22% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षी याच कालावधीत ऊसासह 69% तर ऊस वगळता 74% क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाचं असमान वितरण झाल्यामुळे पेरण्या काहीशा मंदावल्या होत्या, मात्र गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली होती. तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पुणे मार्गावर राज्य परिवहन महामंडळातर्फे दररोज 200 अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं 10 ते 18 जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास, उद्योजकता तसंच देश परदेशातील रोजगाराच्या संधी याबाबत विविध मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत 15 लाख रुपये किमतीचा 37,000 लिटरहून थोडा अधिक भेसळयुक्त दूध साठा नष्ट केला. अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या आस्थापनेला त्रुटी निवारण करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी काल दिली. संबंधित उद्योगाकडून दुधाचे 4 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साउदम्पटन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. महिलांच्या क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात देखील भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसअखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया

0: 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देत.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
0: वाचन माणूस बनवत.
1: वाचन मनांना घडवत.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आपल्या अजरामर अशा चित्रकृतींनी भारतीय चित्रपटांना जागतिक पातळीवर नेणारे प्रतिभावान निर्माता दिग्दर्शक बिमल रॉय यांचा आज जन्मदिन आहे. श्रोते हो, अतिशय संवेदनशील आणि सामाजिक आशय असणारे असे त्यांचे चित्रपट काव्यात्मक वास्तववाद मांडणारे होते. परिणीता, दो बिघा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता, परख, बंदिनी अशा चित्रपटांद्वारे त्यांनी कलात्मकता आणि व्यावसायिकता अशी अनोखी सांगड घातली आणि एक नवा चित्रपट प्रवाह त्यांनी निर्माण केला. वास्तवदर्शी अभिनय, उत्कृष्ट असं छायाचित्रण, मधुर संगीत असलेले त्यांचे अनेक चित्रपट आजही मापदंड मानले जातात. अतिशय संवेदनशील अशा या चित्रकर्मीला त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: जाएगी।
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली।
2: श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश विश्वकोश ज्ञानकोश याबरोबरच मुलांसाठी कुमार विश्वकोश देखील संपादित करत असते। कुमार विश्वकोश संपादित करण्याची योजना 1980 नंतर विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी कुमार विश्वकोश ही देखील योजना तयार केली होती। या भागात आपण कुमार विश्वकोश या प्रकल्पातील पूर्ण झालेला पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे पल्लवी गायकवाड संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण या कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत। तर मॅडम नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत।
3: नमस्कार सर्व श्रोत्यांना।
2: मॅडम कुमार विश्वकोश हा जो तयार होतोय तर याचा परिचय आम्हाला थोडक्यात करून द्या, म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय आहे आणि वाचक वर्ग कोणता असतो।
3: 1980 पर्यंत मराठी विश्वकोशाचे पहिले 9 खंड प्रकाशित झाले होतेच आणि यासोबतच बाल विश्वकोश आणि कुमार विश्वकोश अशा दोन भागांमध्ये मुलांसाठी विश्वकोश तयार करण्याची योजना मंडळाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगानेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने 12 खंडांचा कुमार विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आणि या 12 खंडांमध्ये भौतिक विज्ञान, तंत्रज्ञान, जीवसृष्टी, शेती, साहित्य, कला, क्रीडा, चरित्र, भौगोलिक दृष्ट्या आपला महाराष्ट्र आणि भारत अशा विविध विषयांचा समावेश केलेला आहे। कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग हा इयत्ता 9वी ते 12वी या वर्गातील मुले मुली असा अभिप्रेत आहे। म्हणजे असं असलं तरी देखील एखादी संकल्पना जेव्हा कुमारांना सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावी किंवा स्वतःला माहिती करून घेण्यासाठी प्रौढ वाचकही कुमार विश्वकोशाकडे वळतात। उदाहरणार्थ जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा जे पहिल्या भागात अजेंडा 21 ही नोंद घेतली आहे, मग 21व्या शतकातील जगाच्या शाश्वत विकासाबाबतचा केलेला आराखडा असे पहिल्याच वाक्यात अजेंडा 21 म्हणजे नक्की काय हे आपण इथे स्पष्ट केलं आहे। कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग व्यापक आहे असं म्हटलं तरी साधारणपणे 14 ते 18 या वयोगटातील मुलामुलींना आपण डोळ्यासमोर ठेवून या कोशाची रचना केलेली आहे।
2: मॅडम आता आपण बोललात की कुमार विश्वकोश तयार केला आहे आणि त्याचा पहिला खंड प्रकाशित झालेला आहे, तर हा खंड नेमका कशाविषयी आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा।
3: आपला जे कुमार विश्वकोशाचे 12 खंडांचा प्रकल्प आहे त्यापैकी

पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण झालेला आहे. म्हणजे जीवसृष्टी आणि पर्यावरण याचं वाढतं महत्व लक्षात घेता कुमार विश्वकोशासाठी अग्रक्रमाने जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाची निर्मिती करण्यात आली. या संपूर्ण खंडाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये मराठी विश्वकोशाला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे सहकार्य लाभलेलं आहे. या केंद्राचे तत्कालीन संचालक आणि मराठी विश्वकोश मंडळाचे माजी सदस्य दिवंगत डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांनी अगदी खंडाच्या सुरुवातीपासून ते खंडाच्या शेवटच्या नोंदीपर्यंत आपलं समन्वयाचं काम विश्वकोशासोबत केलेलं आहे. त्यांच्या समन्वयातून आपण अनेक नोंदी कुमार कोशामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत. त्यानंतर आपले जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर जयंत नारळीकर यांनी देखील हा खंड परिपूर्ण व्हावा यासाठी आपल्याला वेळोवेळी सातत्याने अत्यंत महत्वपूर्ण अशा सूचना केल्या.

0: वेळोवेळी सातत्याने अत्यंत महत्वपूर्ण अशा सूचना केल्या. त्यांनीच सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपण कुमार विश्वकोशासाठी ज्या काही नोंदी लिहिलेल्या होत्या त्या नोंदींचे वाचन कुमारांच्या वयोगटासमोर केले आणि त्यांच्याकडून किंवा त्यांच्या अध्यापकांकडून जे काही आपल्याला सूचना आल्या त्या लेखी स्वरूपात आलेल्या ज्या काही सूचना होत्या जे मुलांसमोर वाचन केल्यानंतर त्या मुलांकडून आलेल्या सुद्धा सूचना, तर या सर्व सूचनांचा आपण अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून आपण आवश्यकतेनुसार नोंदींमध्ये योग्य ठिकाणी बदल देखील केलेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे या खंडाचं जे मुखपृष्ठ आहे त्यासाठी युवा चित्रकारांची स्पर्धा घेण्यात आलेली होती. त्यानंतर दत्तात्रय पाडेकर, चंद्रकला कदम, मोहन बने यांसारख्या नामवंत परीक्षकांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या सुमारे 240 चित्रांमधून आत्ता सध्या जे मुखपृष्ठ आहे कुमारकोशाचे त्याची निवड केलेली आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी यशस्वी कांबळे हिने हे चित्र तयार केलेलं होतं. मग अशा प्रकारे या सर्व दिग्गजांच्या साथीने आणि डॉक्टर विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
1: मॅडम, जीवसृष्टी आणि पर्यावरण आता हा जो खंड प्रकाशित झालाय याच्यामध्ये आणखीन उल्लेखनीय असं काय आहे?
0: आपला जो मराठी विश्वकोशाचा जो खंड होता तो सर्व विषय संग्रहक आहे. तसं कुमार विश्वकोशाची रचना ही विषय निहाय करण्यात आलेली आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडामध्ये जीवशास्त्राच्या शाखा आणि उपशाखा या संदर्भातील सुमारे 1025 नोंदींचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये जीवशास्त्रातील प्रमुख आणि महत्वपूर्ण अनेक संकल्पना आहेत ज्या विद्यार्थ्यांना समजतील अशा सोप्या सुटसुटीत परंतु शास्त्रीय भाषेमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे त्यांचं. आणि हेच या खंडाचे मुख्य उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये खंड नोंद लिहिणे. हा खंड जीवसृष्टीशी जोडला गेला असल्याने यात प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी यांविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. जसे की जैवविविधता आहे, पर्यावरण आहे, जीवसृष्टीमध्ये झालेली उत्क्रांती आहे, शरीर विज्ञान, ऊती, केंद्र, पेशी या संदर्भातली माहिती देखील आपण या खंडामध्ये घेतलेली आहे. अनुवंशिकी वगैरे अशा विविध विषयांवरच्या नोंदींचा देखील या खंडामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर जो काही दुष्परिणाम झालेला आहे किंवा लोकसंख्येचा जो पर्यावरणावर दुष्परिणाम झालेला आहे या संदर्भातील नोंदी देखील आपण घेतलेल्या आहेत. त्यावरील उपाय याची माहिती देखील आपण पर्यावरण अवनती किंवा पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण अशा नोंदींमधून दिलेली आहे. त्याचबरोबर जीवशास्त्राचा इतर विज्ञानाशी म्हणजेच भौतिकी असेल, रसायनशास्त्र असेल इत्यादींशी आलेला जो काही संबंध आहे याचे विवेचन जैव अमापन, जैव वस्तुमान यांसारख्या नोंदीतून करण्यात आलेले आहे. जीवशास्त्रातील उपपत्तींवर आधारलेली उत्पादन तंत्र आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांविषयीचे विवेचन हा ह्या खंडाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे.
1: गायकवाड मॅडम, आत्ता आपण जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी ज्या खंडामध्ये नोंदी आहे त्याविषयी सांगितलं. जीवसृष्टी आणि पर्यावरण या संपूर्ण खंडाचं स्वरूप आता कसं आहे आणि परिभाषा कशी आहे किंवा त्याचं वाचन कुमारांनी कसं करावं असं अभिप्रेत आपल्याला आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाचा वाचक वर्ग लक्षात घेता आपण तो हाताळण्याच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावा म्हणून त्याची पृष्ठसंख्या कमी ठेवलेली आहे. विश्वकोशाच्या तुलनेमध्ये आकारमान देखील कमी ठेवलेले आहे आणि हा जो खंड आहे तो 250-300 ते 400 पानापर्यंतच आपण घेतलेला आहे. आणि या एका खंडाचे जीवसृष्टी आणि पर्यावरण या एका खंडाचे आपण एकूण 4 भागांमध्ये विभाजन केलेले आहे. त्यातील पहिला भाग आहे तो अंकुरण ते ग्लुकोज, दुसरा भाग घटसर्प ते पॅरामेशियम, तिसरा भाग पांगारा ते लाजाळू आणि चौथा भाग लिंबू ते ज्ञानेंद्रिय. अशा प्रकारे या अपासून ते ज्ञपर्यंत सर्व नोंदी या 4 भागांमध्ये पूर्ण करून आपण कुमार विश्वकोशाच्या जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण केलेला आहे.
1: अच्छा,
0: मराठी विश्वकोशाच्या धोरणाप्रमाणेच यातील नोंदी देखील आकारविल्लेच घेतलेल्या आहे. आपण वर्णानुक्रमे आकारविल्ले आणि यामध्ये आपण विश्वकोशाने स्वरांचा क्रम कसा घेतलेला आहे तर अ या स्वरानंतर ॲ, आ या स्वरानंतर ऑ, त्यानंतर ई, ई, उ, बाकी आपलं जे आहे त्याप्रमाणे पुढचे म्हणजे एकूण 14 खडी म्हणतो आपण त्याप्रमाणे आपण विश्वकोशाने घेतलेले आहे. फक्त अ ॲ आ ऑ असे ठेवलेलं आहे. त्यानंतर व्यंजनं घेतलेली आहेत. जसं आता जो खंड आहे त्याचं एक पृष्ठ आहे ते आपण 2 रकान्यांमध्ये विभागलेले आहे, रकाना अ आणि आ अशा प्रकारे. मग त्यावेळेस ते नोंद शीर्षक आहे ते लगेच लक्षात यावं या दृष्टीने ते आपण लाल अक्षरात ठळक लाल रंगामध्ये केलेलं आहे आणि त्यापुढेच कंसामध्ये त्या नोंदीचे नाव इंग्रजी स्पेलिंग सहित दिलेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ अंजीर ही नोंद आहे तर अंजीर हा शब्द आहे तो आपण लाल अक्षरात ठळक घेतलेला आहे आणि त्यापुढे कंसामध्ये कॉमन फिग असं त्याचं नाव दिलेलं आहे. उपशीर्षक

0: जी आहेत जसं आता वनस्पती ही नोंद घेतली समजा तर त्यामध्ये आवृत्तीबीज वनस्पती हे त्याचं उपशीर्षक झालं तर ते उपशीर्षक आपण रखाणाच्या मध्यभागी घेतलेलं आहे आणि जे त्याचं उप उपशीर्षक आहे जसं बीजी वनस्पती किंवा मग शिराजन्य वनस्पती हे जे उप उपशीर्षक आहेत ते आपण रखाणाच्या डाव्या बाजूला ठळक काळ्या अक्षरामध्ये घेतलेले
1: हा म्हणजे ते पोटप्रकार
0: पुढे येत जाणारे प्रकार त्याचे. त्यानंतर या खंडातला आपण जास्तीत जास्त चित्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रंगीत चित्र दिलेली आहेत पूर्णपणे आणि छायाचित्रांवर अधिकाधिक भर आहे की आहे ती संकल्पना विद्यार्थ्यांना लगेच लक्षात यावी जी चित्राच्या माध्यमातून शक्य होतं.
1: हो हे खूपच छान आहे कारण की मुलांनी सगळंच बघितलेलं असेल असं नाही आहे. जीवशास्त्र आणि पर्यावरण विषयक वनस्पती म्हणा किंवा सगळे जीव बघितलेले नसतील तर सचित्र गोष्टींचा त्यांना खूपच छान उपयोग होतो.
0: त्यामुळेच आपण या खंडामध्ये छायाचित्रांवर अधिकाधिक भर दिलेला आहे आणि जास्तीत जास्त चित्र असावीत याकडे देखील कटाक्ष ठेवण्यात आलेला आहे. काही वेळा कसं होतं एकाच गोष्टीसाठी विविध शब्दांचे किंवा संज्ञांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ स्वादुपिंड यालाच अग्निपिंड असं देखील म्हटलं जातं. मग आपण ही एकच नोंद दोन वेळा घेणार का तर नाही. तर अशा वेळी काय केलं जातं की जो प्रचलित शब्द आहे जास्तीत जास्त त्या नावाने आपण नोंद घेतो. जसं आता दिलेल्या आत्ताच्या उदाहरणामध्ये स्वादुपिंड हा जास्त प्रचलित शब्द आहे तर त्यामध्ये आपण स्वादुपिंड या नावाने नोंद घेणार. सर्व काही माहिती आहे ते स्वादुपिंड या खाली देणार आणि जेव्हा अच्या खंडामध्ये अग्निपिंड असं जिथं आपण ते देणार तो शब्द आपण सोडणार नाही तो शब्द आपण देणार का तर काही जण अग्निपिंड या नावाने देखील माहिती असेल त्यांना तो अर्गण आहे तो त्यामुळे मग त्याच्या पुढे अग्निपिंड पहा स्वादुपिंड असं करून आपण ती संज्ञा देखील तिथे घेत असतो. त्यानंतर विज्ञान विषयामध्ये कसं असतं की इटॅलिक नावं असतात लॅटिन नावं असतात ती आपण इटॅलिक देतो तिरप्या अक्षरांमध्ये. कधी कधी ग्रंथनामं असतात ती देखील तिरपी देतो. या खंडात देखील आपण जी वनस्पतींची शास्त्रीय प्राण्यांची शास्त्रीय नावं आली आहेत ते तिरप्या अक्षरांमध्येच दिलेली आहेत आणि संक्षेप जे वापरले जातात जसं की ग्रॅ किलोग्रॅम किंवा सस म्हणजे समुद्र सपाटी यासारखे जे संक्षेप आहेत या संक्षेपांविषयीची माहिती देखील आपण सुरुवातीलाच दिली आहे. त्यानंतर अनुक्रमणिका तर यामध्ये आपण मराठी शीर्षकं आहेत ती मराठी शीर्षक त्याच्यापुढे इंग्रजी पारिभाषिक शब्द आणि पृष्ठक्रमांक अशा प्रकारे आपण ती अनुक्रमणिका दिलेली आहे. मराठी विज्ञान विषयामध्ये इंग्रजी संज्ञांचे मराठी परिभाषिक शब्द तितकेसे प्रचलित नसतात. जसं आता ॲलर्जी हा शब्द आपल्याला माहीत असतो पण त्याला मराठी परिभाषा अधिहर्षद आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. किंवा डायलिसिसला अपोहन आहे परंतु आपण नोंदी तर अपोहन शब्दाने घेणार आहोत मग हे त्या वाचकाला लक्षात यावं यासाठी आपण ते इंग्रजी शब्द जे कंसात दिलेले आहेत त्यानुसार देखील आपण त्याची अनुक्रमणिका केलेली आहे. ते इंग्रजी शब्द आणि त्याच्या पुढे त्याचा पृष्ठक्रमांक.
1: बरोबर आहे कारण एवढे शास्त्रीय शब्द मराठीत अजून आपल्या अंगवळणी पडले नाही
0: प्रचलित नसल्यामुळे आपल्याला हे देखील आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेलं आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या एकूण चार भागांपैकी जे पहिले दोन भाग आहेत ते ग्रंथ स्वरूपात सध्या उपलब्ध आहेत आपल्याला आणि इतर सर्व म्हणजे चारही भाग संकेतस्थळावर त्यांचं लोकार्पण करण्यात आलं आहे. ते सर्वांसाठी वाचनाला उपलब्ध आहे मोफत उपलब्ध आहे. आपले संकेतस्थळ मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळावर वरच्या भागामध्ये मराठी विश्वकोशाची इतर प्रकाशने यामध्ये जेव्हा आपण त्या टॅबवर जातो तिथे आपल्याला कुमार विश्वकोश किंवा आपण स्क्रोल करत खाली आलो तर तिथं कुमार विश्वकोशाच्या पृष्ठाचं एक चित्र आहे त्या चित्रावर जरी क्लिक केलं तरी आपण कुमार विश्वकोशच्या सर्व भागांचं वाचन करू शकतो. त्यानंतर आपण अंध व्यक्तींसाठी पहिल्या भागाच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचं देखील या तयार केलेली आहे. संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या पहिल्या दोन भागातील सर्वच नोंदी श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहेत.
1: तर ह्या विश्वकोशामुळे कुमारांच्या देखील अज्ञान जे आहे ते दूर होणार आहे आणि त्यांनी नक्की आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन त्याच्यामधून माहिती घ्यावी आणि त्यांचं ज्ञान वाढवावं हेच या प्रसंगी सांगणं उचित राहील. मॅडम आज आपण इथं आलात आणि आम्हाला कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो आपली मतं सूचना अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा आपली मराठी 210@gmail.com aapilimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी.

0: Papi,
1: Papi, Marathi,
0: Papi, Ja, Marathi,
1: Papi,
2: एफ एम 101.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत. सुमधुर गीतांचा आनंद घेणार आहोत, पण सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत

0: श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं आणि गीताला संगीत होतं हेमंत भोसले यांचं.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, बरसतील धुंद आता मृग नक्षत्रांचा पाऊस धारा, भिजेल चिंब ओथंबेल आसमंत सारा, असा छान पाऊस आपल्याकडे सध्या सुरू आहे. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पशुधनाची काळजी ही विशेष करून घ्यावी लागते आणि म्हणूनच सरकारी योजना देखील पशुधनासाठी आहेच. 14 तारखेला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा विषय आपण महत्वाचा ठेवला आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना. याविषयी आपल्या शंकांचं प्रश्नांचं निरसन करतील डॉक्टर मिलिंद भणगे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण

0: त्याच दिवशी म्हणजे 14 जुलैला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 यावेळेत फोन करा. या योजनांविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73, 295-0772. करा मग फोन. हॅलो किसानवाणी.
1: हृदयहो सकाळचे 7:45 वाजतात. आता ठीक 7:45 वाजता प्रायोजित कार्यक्रम सुमती पवार गीतगंगा आणि त्यानंतर 7:50 प्रायोजित कार्यक्रम पीएनजी अँड सन्स.
2: प्रसारित करीत आहोत नव्या दर्जेदार गीतांचा बहारदार कार्यक्रम सुमती पवार गीतगंगा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशक आणि धमाकेदार जाहिरातींचे निर्माते प्राईम मीडिया नाशिक. मंडळी, सुमती पवार गीतगंगा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात तू नखऱ्याची बायगो कोल्याची पोर हे कोळी गीत. गीतकार सुमती पवार, संगीतकार आणि गायक संजय किल्लेदार, संकल्पना आणि निर्मिती उत्तम कोळगावकर. ऐकूया तर तू नखऱ्याची बायगो कोल्याची पोर हे कोळी गीत.

मंडळी, आत्ताच आपण सुमती पवार गीतगंगा या प्रायोजित कार्यक्रमात तू नखऱ्याची बायगो कोल्याची पोर हे कोळीगीत ऐकलं. गीतकार होत्या सुमती पवार.

0: कलाकार संगीतकार आणि गायक संजय किल्लेदार, संकल्पना आणि निर्मिती उत्तम कोळगावकर, निवेदन आणि ध्वनिमुद्रण संजय किल्लेदार, प्रायोजक प्राईम मीडिया नाशिक मंडळी। याबरोबरच आजचा आपला सुमती पवार गीतगंगा हा प्रायोजित कार्यक्रम इथे संपन्न होत आहे। नमस्कार।
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर।
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
2: श्रोते हो, सध्या आपण नेकलेस या लोकप्रिय सुवर्ण अलंकाराविषयी माहिती घेत आहोत। भारतातल्या विविध भागातील लोकप्रिय नेकलेसची माहिती या मालिकेत आपण देतोय। पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला कोइंबतुरी नेकलेस बद्दल माहिती देणार आहेत। मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार।
4: नमस्कार।
5: कोइंबतुरी नेकलेस म्हणजे एकतर केरळ म्हटलं, तामिळनाडू म्हटलं, कर्नाटक म्हटलं तर सोन्याचं वेड असलेली राज्य आहेत।
2: खरं।
5: आणि केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये घडवणार पण होते, म्हणजे तिथे कारागीर पण आहेत। तर हे कोइंबतुरी नेकलेस जे आहे ते केरळी पॅटर्नचं आहे। त्याचं वजन हलकं असतं, दिसायला बल्की जरी दिसलं तरी। आणि पानं फुलं आणि ते मगाशी सांगितलं जसं जोंधळी हारातले जे गुळगुळीत मणी असतात त्यातून मोठ्याल्या फुलांचा आकार क्रिएट केला जातो। कोइंबतुरी नेकलेस ज्याला म्हणत जे जनरली येतं मेनली ते मान्यावर गोंडा किंवा साखळी असते आणि पत्रा जो असतो पातळ सोन्याचा तर त्याला विविध आकार देऊन त्याचे साईडचे जे मानेवरती येणारा जो भाग असतो तो बनवलेला असतो, त्यामुळे खूप छान दिसतं। त्याच्यातून म्हणजे आपण जे पुंगळ्या बनवतो तर तशा टाईपचे ते बनवून ते छानपैकी ते फॅब्रिकेट केलेलं असतं, ते कोइंबतुर नेकलेस असतं। दिसायला बल्की दिसतं पण वजनाला हलकं असतं, साधारणपणे 25 ते 30 ग्रॅम मध्ये टॉप सकट बनतं। मजुरी म्हणाल तर त्याची 16% ते 18% पर्यंत मजुरी असते। तसं आता कोइंबतुरी नेकलेस जसं तुम्ही विविध राज्यांच्या याच्या म्हणताय तसं आता आंतरराष्ट्रीय पातळी आपण टर्की ज्वेलरी, टर्की ज्वेलरी म्हणून पण खूप आहे। टर्की ज्वेलरीची पण नेकलेस येतात पण ती मशीन मेड असतात, ती मॅनमेड नसतात। म्हणजे आपण हँडीक्राफ्टला फार महत्व देतो भारतामध्ये, तर टर्की मशिनरीवरती जे केले जातात टर्की नेकलेस ती मशीनवर केलेली असतात आणि त्याचे मणी वगैरे असतात त्या नेकलेसमध्ये, पण ते मणी ते तारेतून आणि कास्टिंग मधून निर्माण केलेले असतात, ते हँडमेड नसतात। आणि ती वजनाला हलकी असतात, साधारणपणे 12-15 ग्रॅम पासून ती टर्की नेकलेस मिळतात आणि त्याची मजुरी म्हणाल तर 15-17% पर्यंत असते। जसं आपण ते पहिलं नेकलेस बघितलं एम्बॉस की जे वजनाला हलकं पण सुंदर दिसतं, तशी टर्की नेकलेसही दिसायला सुंदर दिसतात पण वजनाला हलकी असतात, मजुरी 15-18% पर्यंत असते। आणि आणखीन एक प्रकार आहे ब्राईट येलो कलरचे दागिने कोणाला जास्त आवडत नाहीत, त्याच्यामध्ये गेरू किंवा असे मॅट फिनिश आवडतात, तर अँटिक आर्टिकल्स म्हणजे त्याच्यात वापरलेले असतात आकार वेगवेगळे पण येलो फिनिश असतं त्याला, म्हणजे म्हटलं जातं अँटिक येलो फिनिश विथ पेंडंट। त्याच्यामध्ये जसे गुळगुळीत मणी आपण वापरतो मोहन माळेतले तसे लाल किंवा हिरवे वेगवेगळ्या कलरचे खडे पण त्याच्यामध्ये बसवलेले असतात आणि त्यामुळे त्याला ते अँटिक लुक देण्याच्या दृष्टीने म्हणून 32 ते 35 ग्रॅम मध्ये साधारणपणे ही नेकलेस विथ टॉप्स होतात, पण याची मजुरी थोडी जास्त असते काम जास्त असल्यामुळे, साधारण 20 ते 22% पर्यंत याला मजुरी असते।
2: बरोबर। मग अशी तुम्ही सांगितलं तसं दाक्षिणात्य लग्न कार्यांमधनं समारंभातनं अंगभर दागिने घालायची जी पद्धत आहे त्याच्यासाठी ही खूप चांगली ज्वेलरी असं आपण म्हणू शकतो।
5: दाक्षिणात्य नेकलेस हे 3 पीसचं असतं, जे आपण 3-पीस सूट वगैरे म्हणतो जसं की अगदी गळ्याजवळ, त्याच्यानंतर खांद्यापर्यंत येणार, त्यानंतर कमरेपर्यंत येणार, असं एकाखाली एक 3 नेकलेस घातले जातात त्याला ते नेकलेस म्हणतात। आपण महाराष्ट्रात एक सिंगल पीसच नेकलेस बघतो।
2: बरोबर। मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना कोइंबतुरी नेकलेस म्हणजे काय असतात, ते कसे असतात, त्याचप्रमाणे टर्की ज्वेलरी आणि त्याचं सौंदर्य याविषयी सविस्तर माहिती दिलीत। श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते। धन्यवाद।
4: धन्यवाद।
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स या कार्यक्रमाचे प्रायोजक

0: सिद्ध केलेली आणि लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरातली गीतधारा कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
1: टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी कॉलेजही दमदार हवं आणि असं दमदार कॉलेज आहे नॅक द्वारे अक्रेडिटेड क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज.
2: डिग्री, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, MBA आणि ME, हुशार विद्यार्थ्यांना संस्थेची स्कॉलरशिप.
1: वायफाय ने सुसज्ज कॅम्पस, शिकवायला तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांना योग्य रीतीने प्रशिक्षित करून प्लेसमेंट.
3: लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज, डोंगरे वस्ती गृह मैदान, कॅनडा कॉर्नर, नाशिक. कॉल
4: 2991951. 10-50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर, सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
6: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
7: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
6: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
7: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
6: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
7: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.

भेट जरी ना या जन्मातून, भेट जरी ना या जन्मातून, ओळख झाली इतकी आतून, प्रश्न मला जो पडला नाही, प्रश्न मला जो पडला नाही, त्याचेही तुझं सुचते उत्तर, कितीक हळवे कितीक सुंदर, किती शहाणे आपले अंतर.

0: श्रोतेहो डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या स्वरात संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं संदीप खरे यांचंच. गीतधारा कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: तुम्हाला माहितीये का, ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांची मनपसंत प्रीमियम ज्वेलरी डिझाईन करून मनमोहक आकर्षक अशी कस्टमाइज्ड ज्वेलरी बनवून देणारे ज्वेलर्स म्हणजे करेक्ट
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: सर्वोत्तम कपडे
6: 10 ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
7: टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी कॉलेजही दमदार हवं आणि असं दमदार कॉलेज आहे नॅक द्वारे ऍक्रिडेटेड क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज.
8: डिग्री, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, MBA आणि ME, हुशार विद्यार्थ्यांना संस्थेची स्कॉलरशिप.
7: वायफाय ने सुसज्ज कॅम्पस, शिकवायला तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांना योग्य रीतीने प्रशिक्षित करून प्लेसमेंट.
9: लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज, डोंगरे वस्ती गृह मैदान, कॅनडा कॉर्नर, नाशिक. कॉल 2991951.
10: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
11: बजेटचं काय?
10: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
12: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
13: अटी व शर्ती लागू.

0: श्रोतेहो, आणि या गीताबरोबरच आजचा गीतधारा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. आणि या गीतातूनच आपण प्रवेश केला तो म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात. म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मोठी सुनबाई, हे तुझ्या नावे.
5: इतकी काय घाई होती
4: अग.
5: आणि छोटी,
4: हे तुझ्या नावे. आणि हे
5: माझ्या छकुलीच्या नावे.
6: पण आजी, तुझ्या नावे
7: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
4: शुभ बोला हो.
5: काय
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, माऊली माऊली म्हणत जे वारकरी पंढरीकडे निघालेले आहेत त्या वारकऱ्यांचीच पायी वारी पंढरीची हा पालखी सोहळा आता आम्ही अस्मिता वाहिनीवरून संक्षेपित करणार आहोत. संत तुकाराम महाराज यांच्या लोणी काळभोर ते यवत या पालखी सोहळ्याचा वृत्तांत आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला आता आम्ही संक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. मोनिका भोयर यांनी गायलेलं भूपेश नेतनराव यांचं गीत ऐकूया.

माफ करा श्रोते हो, आज पायीवारी पंढरीची हा कार्यक्रम नसल्यामुळे पुन्हा एकदा आपण वळणार आहोत चित्रपट संगीताकडे. श्रोते हो, आपल्या महाराष्ट्राचं वैभव आणि आपल्या महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली पैठणी पुन्हा एकदा नव्या झळाळीनं सगळ्यांना भेटायला आलेली आहे आणि प्रत्येकीच्या कडे खूप पैठण्या असतात, प्रत्येकीकडे पैठणी एक तरी असतेच. आणि श्रोते हो, पण आपल्या नाशिकमध्ये किंवा आणि इतर कुठल्या ठिकाणी 150-150 वर्ष जुन्या पैठणी शेले, पैठणीचे शेले आहेत आणि ते त्या घराण्यातल्या नववधूंना पांघरवले जातात. श्रोते हो, खरंच महाराष्ट्राची शान असलेले ही पैठणी हा महाराष्ट्राच्या मुकुटात असलेला शिरापेचच आहे, हो की नाही?

श्रोते हो, धर्मकन्या या चित्रपटातल्या दोन गाण्यांचा आनंद आपण घेतला. दोन्ही गाणे आशा भोसले यांच्या स्वरातली, पी सावळाराम यांची, पंडित उदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेली होती. मराठी चित्रपट गीतांची म्युझिकल मॉर्निंग आपण ऐकतो आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. श्रोते हो, यानंतर आपण ऐकणार आहोत निवडुंग या चित्रपटातलं गीत, पंडित उदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं. पंडित उदयनाथ मंगेशकर यांनीच संगीतबद्ध केलेलं आरती प्रभू यांचं.

0: श्रोते हो, निवडुंग या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रम इथेच समाप्त होतोय.
1: रसिक श्रोते हो, बुधवारी 15 जुलैला सकाळी 9:05 बालगंधर्वांच्या पुण्यतिथीनिमित्त आकाशवाणी नाशिक केंद्राच्या संग्रहातला विशेष कार्यक्रम बालगंधर्व रंगभूमीवरचा ध्रुव तारा. सहभाग सुप्रिया देवघरे आणि आरती शिरवाडकर. लेखन आरती शिरवाडकर. अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला सकाळी 9:05 बालगंधर्व रंगभूमीवरचा ध्रुव तारा. आपल्या आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मनोरंजनाची नवी लाट वेव्ज OTT. भारताचा लोकसेवा OTT प्लॅटफॉर्म वेव्ज OTT. यावर आनंद घ्या लाईव्ह TV चा आणि श्रवणानंद विविध रेडिओ वाहिन्यांचा. तसंच आपल्या आवडीप्रमाणे निवडा कार्यक्रम. आकाशवाणी नाशिक केंद्राचे कार्यक्रम पण यावर आपण ऐकू शकता जगात कुठेही. अधिकृत वेबसाईट https://wavespb.com. आजच वेव्ज OTT डाउनलोड करा आणि मनोरंजनाच्या नव्या दालनाची सफर करा. मनोरंजनाची नवी लाट वेव्ज OTT.
0: श्रोते हो, यानंतर ठीक 9:00 पासून 10:00 पर्यंत विविध भारतीचं सहक्षेपण.

0: 101.4 MHz आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत आणि आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका घोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते.

0: श्री गजानत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजानत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: FM 101.4 MHz आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला, जितेंद्र घोडके सराफ पुणे. रसिका हो, आता 10 वाजून 5 मिनिटांपासून ते 11 वाजेपर्यंत विविध रंगी सुमधुर गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. सुरुवातीला 10 वाजून 10:30 वाजेपर्यंत गीतभारती हा मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. तर 10:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत आपली आवड हा श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा कार्यक्रमाचा आनंद आपण घेणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आणि ऐकवत रहा FM 101.4 MHz आकाशवाणीचं नाशिक केंद्र. श्रोते हो, सुरुवातीला हे काही संदेश तुमच्यासाठी.

0: एमजी रोड आणि प्रेम बँक चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड नाशिक.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: सर्वोत्तम कपडे
4: 10 ते 50% सूट. मान्सून सेल कोहिनूर, सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड नाशिक.
5: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
6: आरबीआय सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
1: टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी कॉलेजही दमदार हवं, आणि असं दमदार कॉलेज आहे नॅक द्वारे अक्रेडिटेड क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज.
8: डिग्री, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, एमबीए आणि एमई, हुशार विद्यार्थ्यांना संस्थेची स्कॉलरशिप.
1: वायफाय ने सुसज्ज कॅम्पस, शिकवायला तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांना योग्य रीतीने प्रशिक्षित करून प्लेसमेंट.
9: लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज, डोंगरे वस्ती गृह मैदान, कॅनडा कॉर्नर, नाशिक. कॉल
3: 2991.
0: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेम बँक चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड नाशिक.
10: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
11: श्रोते हो, आता गीतभारती या मराठी मिश्रगीतांच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात कुसुमाग्रज यांचं गीत. तेव्हा ऐकूया.

0: श्रोते हो, काही गाणी ऐकले की आपोआपच आपल्याला स्फुरण चढतं, तसंच हे गाणं लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं कुसुमाकरजांची ही गीतरचना आणि संगीत होतं पंडित रुद्रनाथ मंगेशकर यांचं. मराठी मिश्रगीतांचा गीतभारती हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
1: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: तुम्हाला माहितीये का, ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांची मनपसंत प्रीमियम ज्वेलरी डिझाईन करून मनमोहक आकर्षक अशी कस्टमाइज्ड ज्वेलरी बनवून देणारे ज्वेलर्स म्हणजे करेक्ट
1: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी उंटवाडी नाशिक.
2: टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी कॉलेजही दमदार हवं आणि असं दमदार कॉलेज आहे नॅक द्वारे अक्रेडिटेड क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज.
5: डिग्री, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, MBA आणि ME हुशार विद्यार्थ्यांना संस्थेची स्कॉलरशिप.
2: वायफाय ने सुसज्ज कॅम्पस, शिकवायला तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांना योग्य रीतीने प्रशिक्षित करून प्लेसमेंट.
6: लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज, डोंगरे वस्ती गृह मैदान, कॅनडा कॉर्नर, नाशिक. कॉल
1: 2991. कोहिनूर MG रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड नाशिक.
7: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
8: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
7: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
8: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: अहो मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
2: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे,
3: इतकी काय घाई होती
2: अग,
3: आणि छोटी
2: हे तुझ्या नावे आणि हे
3: माझ्या छकुलीच्या नावे।
4: पण आजी तुझ्या नावेत
5: सगळंच, मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय, उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल।
2: शुभ बोला हो
4: काय।
6: RBI सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा।
8: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना,
9: बजेटचं काय?
8: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
10: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
11: अटी व शर्ती लागू।
12: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक।
13: श्रोतो आता आपण ऐकणार आहोत देव तिना घरी धावला, या नाटकातलं पद

0: श्रद्धेहो देव दिना घरी दावला या नाटकातलं पद आत्ताच आपण ऐकलं. पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरात बाळ कोल्हटकर यांचं हे पद होतं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रद्धेहो अशा सुमधुर गीतांचा आनंद आपण घेतच राहणार आहोत, पण त्यापूर्वी हे काही संदेश तुमच्यासाठी.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: सर्वोत्तम कपडे
4: 10 ते 50% सूट. मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
5: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
6: विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
3: सदा सर्वदा सर्वोत्तम कपडे
7: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: सर्वदा सर्वोत्तम कपडे
4: 10 ते 50% सूट. मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.

0: काही क्षण जगण्याचे,
1: तर काही इतरांच्या जगण्यातून आदर्श घेण्याचे,
2: काही क्षण अनुभवाचे,
0: तर काही इतरांच्या अनुभवाने समृद्ध होण्याचे,
1: काही क्षण गुणगुणण्याचे,
2: तर काही श्रवणानंदाचे, असा तुमच्या आमच्या जगण्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावणारी
0: आकाशवाणी
2: ऐकत रहा. FM 101.4 MHz वर
0: आकाशवाणी नाशिक.
2: श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजले आणि कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. तो आपली आवड या कार्यक्रमात.

आपली आवड कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना स्वाती साखरेचा नमस्कार. रसिको, आम्हाला भरपूर पत्र ईमेल येत असतात आणि आमचे श्रोते, आपले श्रोते आम्हाला खूप साऱ्या त्यांच्या आवडी कळवत असतात. त्यातल्या काही आवडी आम्ही आज तुम्हाला ऐकवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर सुरुवातीची आवड आपण ऐकणार

आहोत ती राजेश पाटील साबळे, राजदीप राजदीप राजेश, राजश्री राजेश, श्रीमती शीतल राजेश गुंडेवाडी इथून, तालुका अंबड, जिल्हा जालना, तसंच निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर, श्रद्धा साबळे ह्या सगळ्यांनी आम्हाला आवड कळवली आहे. ही आवड आहे पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर या लोकांची. तसंच त्याच गाण्यासाठी आवड कळवली आहे ती दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, सांध्वी जोशी यांनी सगळ्यांनी कळवली ती परभणीहून, आणि गणेश हरगावकर यांनी ही परभणी. तेव्हा ऐकूया या सगळ्यांच्या आवडीचं गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं, आशा भोसले यांच्या स्वरातलं हे सुमधुर गीत.

परिवार जत जिल्हा सांगली इथून, तसंच नसवाला चौक मलकापूर बुलढाणा इथून संजय पाटील, उषा पाटील आणि कुटुंबीय यांनी आपल्याला ही आवड कळवली आहे. यांनी ईमेलवर हा मेल आपल्याला आलेला आहे, आम्हाला आलेला आहे, आणि तीच त्यांची आवड आता आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. अरुण दाते यांच्या स्वरातलं हे सुमधुर गीत.

श्रोते हो, गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. रसिकहो, आणि आता नंतरची आवड आपण ऐकणार आहोत ती श्याम कुलकर्णी, राम कुलकर्णी आणि कुलकर्णी.

श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. आणि यानंतरची आवड आम्हाला कळवली आहे ती स्वरलता म्युझिक क्लासेसच्या संचालिका आरती परांजपे यांनी. आणि त्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या क्लासमध्ये जमल्या आहेत त्यांच्या आवडीचं गाणं ऐकण्यासाठी. आता ऐकूया त्यांच्या आवडीचं हे सुमधुर गीत निवडुंगची महानंदा चित्रपटातलं, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत.

हृदय हो महानंदा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात शांता शेळके यांच्या गीताला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि यानंतरची आवड आपल्याला कळवली आहे ती कल्याणी अग्निहोत्री, सचिन वास्ते, आकांक्षा देवचक्के, स्मिता देवचक्के, वेदांग अग्निहोत्री, अनिकेत उपासनी आणि मंडळी यांनी. तेव्हा ऐकूया त्यांच्या आवडीचं हे सुमधुर गीत.

श्रुती हो, आशा भोसले यांच्या स्वरातलं हे सुमधुर गीत आत्ताच आपण ऐकलं. आणि रसिक हो, यानंतरची आवड आपल्याला कळवली आहे ती मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून, मुकाम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून इथून ही आवड कळवली आहे. ती कळवली आहे उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तखीर शेख, फैज नवी शेख, शाकेर शेख, इस्लामी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, विस्लाम शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा इथून. तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदणी अयुब सय्यद आणि बाळ राजे अमन सय्यद, मिहिरा सय्यद या सगळ्यांनी ही आवड कळवली आहे. आवड आहे ती झुंज या चित्रपटातल्या गीताची, चंद्रशेखर गाडगीळ, उषा मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरातल्या गीताची. ऐकूया तेच गीत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे.

मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये जीवनाच्या प्रवासात नाना प्रकारच्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग त्या अडचणी प्रपंचातील असो किंवा प्रपंचाबाहेरचे असो, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी या असतातच. हं, तेव्हा आपण या अडचणींना सावधतेने सामोरं जाणं आवश्यक असतं. आता बघा, हां, एखादा व्यक्ती मुखवटा धारण करून आनंदी आहे असं जरी दाखवत असला तरी सुद्धा त्याच्या आयुष्यात अनंत अडचणी असतात. मग अशा वेळी त्या अडचणींना आपण सावधतेने दूर करणं आवश्यक असतं. असं म्हटलं जातं, जीवन हा खेळ आहे, पण खेळात सुद्धा सावध असायला हवं, नाहीतर आपण आऊट होऊन जाऊ. संसार रूपी सागर सांभाळत असताना तर अगदी क्षणाक्षणाला सावधगिरी बाळगायला हवी. आता बघा, हा, सीमेवर असलेल्या जवानांना सतर्क सावधान राहण्याचा संदेश दिला जातो. कोणी आजारी असेल तर आपण सहजच बोलून जातो, टेक केअर, प्रिकॉशन घ्या, म्हणजेच काय?

तर काळजी घ्या, सावधानता बाळगा. कोणत्या आजाराची साथ आली तर तो आपल्याला होऊ नये म्हणूनही सावधगिरी बाळगावी लागते. पैशांची गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी लागते. या सोबतच कोणत्याही गोष्टीची खरेदी करताना, एखादा उद्योग उभा करताना आपल्याला सावधगिरी बाळगावीच लागते की. एकूणच काय तर आपण सदैव सावध, दक्ष, जागरूक आणि जागृत असायला हवं, हेच खरं. या विचारासह मैत्रिणींनो वळूया आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी. ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, पालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि पालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यान्वये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही, तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते, यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, आता